0: नमस्तंग निरकामे
1: नमस्तंग निर्दाते नमस्तंग निर्गाते
0: नमस्तंग निर्दूते नमस्तंग पूते
1: नमस्तंग लोके नमस्तंग सुके
0: नमस्तंग निर्तापे नमस्तंग थापे
1: नमस्तंग तिरमाने नमस्तंग निदाने
0: नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे
1: नमस्तंग